0: लेट्स गो स्लोली. मृत्युंजय
1: मृत्युंजय
2: मृत्युंजय
0: वृषभ
1: वृषभ
0: ध्वज
1: ध्वज.
0: सो वृषभ द ब इज अगेन द ब विद द बी एच एंड ध्वज इज अगेन विद ध ह
3: ध्वज इज अलसो द ह
0: वृषभ ध्वज
1: वृषभ ध्वज
0: वृषभ ध्वज वृषभ ध्वज
2: वृषभ ध्वज.
0: Try to pronounce after me. वृषभ ध्वज.
3: Snažte se vyslovovat jako já.
0: वृषभ ध्वज
1: वृषभ
0: ध्वज
1: वृषभ ध्वज
0: वृषभ ध्वज
1: वृषभ ध्वज
0: वृषभ ध्वज
1: वृषभ ध्वज
0: वृषभ ध्वज
1: वृषभ ध्वज.
0: मृत्युंजय वृषभ ध्वज शूलिन.
1: मृत्युंजय वृषभ ध्वज शूलिन.
0: गंगाधर
1: गंगाधर
0: मृद मृद नारे
1: मृद मद नारे.
0: हर शिव शंकर
1: हर शिव शंकर
0: गौरीशम
1: गौरीशम.
0: वंदे गंगा
1: वंदे गंगा
0: धरमीशम
1: धरमीशम.
0: शिवरुद्रम पशुपति
1: शिवरुद्रम पशुपतिम
0: मीशानाम
1: ईशानाम.
0: इफ यू से पशुपति देन द म गोज विद द ईशानाम सो इट बिकम्स मीशानाम.
3: Když říkáte Pašupati, tak to M potom jde k tomu Míšanam.
0: Or if you say Pašupatim, then it's Íšanam.
3: A nebo řeknete Pašupatim, pak je to Íšanam.
0: Pašupati Míšanam Kalaye
1: Kalaye
0: Kashi Purinatham
1: Kashi.